सदा सदा जप नानक एक तद बिन दूजा नाहीं कोए तू करतार करहे सो होए तेरा जोर तेरी मन टेक सदा सदा जप नानक एक